जेता जियो पिंड सब तेरा, तू अंतर जामी पुरख भगवान, दासन दास कह जन नानक, जे हा तू कराहे ते हा हाऊं करी बखियान।